म्हणतो आम्ही भारतातील आम टू यू टू यू अँड यू अँड यू अँड टू एव्हरी वन हियर कठीण अंक एक कोस्ट दिला ए प्रति मायनस दी होल स्क्वेअर इक्वल टू थ्री कॉलेज स्क्वेअर.